मंडी हो नमस्कार कसं काय तुम्ही सगळेजण आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन RM फ्री कसं काय मंडळी कार्यक्रम सुरू होत आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी 9 ते 10 वाजता नितीन बरोबर कार्यक्रम आहे एव्हरी सॅटरडे अँड संडे आपलं वीकेंड एकदम लय भारी आणि संगीतमय करण्यासाठी मी आहोत मंडळी हो देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असून सुद्धा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण मधोमध असून सुद्धा लावत मी रेडिओ ट्यून इन करा RM फ्री वर तासभराचा कार्यक्रम असणार आहे एका तासाच्या धमाल आणि लय भारी कार्यक्रम अर्थात कसं काय मंडळी कार्यक्रम आणि मंडळी हो जे मला माहीत नाही ते सुद्धा आपण सांगू शकता कोणाचा वाढदिवस आहे लग्न वाढदिवस आहे लग्न सोहळा आहे कुठलंही निमित्त आहे डेडिकेशन करायची इच्छा आहे तुम्ही करू शकता बिंदास संकोच करायचे नाही बिलकुल लाजायचं नाही बिलकुल मोबाईल घ्या हातात आणि मेसेजेस तुम्ही पाठवू शकता फॉर डेडिकेशन

on 5250-6200 or messages, WhatsApp messages, नाही तर फोन सुद्धा करा. उनका सौंदर्यिका तुम्हें स्वसंजीस माझ्याशी बोला गाणी वाजवणारा आपल्या सगळ्यांसाठी. जरी थंडी असेल तरी अप्रतिम वीकेंड चालू आहे आणि आज रविवार 19 जुलै आहे. आपला संडे एकदम लाईव्ह भारी आणि संगीतमय करण्यासाठी आम्ही आहोत 9 to 10 AM. सुमंडी कार्यक्रमाच्या आरंभी आणि शुभारंभ आम्ही करणार आहोत कार्यक्रमाचं. विशेष ढर पंढरीच्या वारदे जाऊया, वारी करूया सगळ्या वारकऱ्यांसोबत. अजय अतुल यांचे सुमधुर आवाज आहेत, ऐकूया माझी पंढरीची माय.

रसिक मंडळी माऊलीचं गजर चालूच ठेवूया ऑरएमटीवर. आणि आज विशेषत एका आठवड्यात आषाढी एकादशी साजरी होणार आहे. या निमित्ताने सर्व वारकऱ्यांना अनेक अनेक शुभेच्छा. जी जी लोक वारीमध्ये सहभाग झालेले आहेत यांच्यासाठी सुद्धा हे स्पेशल गाणं जय गावले यांच्या सुमधुर आवाजात माऊली माऊली. आणि विशेषत आज कॉम्बेउनोला राहणाऱ्या प्रीती देवजी यांचं वाढदिवस आहे. आज विशेषत ऑरएमफ्री आणि कसं काय मंदिर कार्यक्रम यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पाठवित आहे. तसेच यांच्या बहिणीकडून नीना देवजी आणि सर्व परिवाराकडून फोन आलेले आहे विशेष शुभेच्छा पाठवण्यासाठी. आपल्यासाठी स्पेशल गाणं आहे माऊली माऊली.

सोहळा सोहळा भक्ती सोहळा आनंद सोहळा येत्या 25 जुलै साजरा होणार आहे, अर्थात आषाढी एकादशी। भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये तसेच मॉरिशसमध्ये सुद्धा हा उत्सव मनोभावे भक्तिभावाने साजरा केला जातो। आणि आमंत्रण आपल्या सगळ्यांसाठी फ्रॉम मराठी प्रेम वर्धक मंडळी कसकवेल पांडुरंग क्षेत्र मंदिर येत्या 25 जुलैला अर्थात पुढच्या शनिवारी दुपारी 5 वाजेपासून सायंकाळी 5 वाजेपासून विठ्ठल अभिषेक पालखी सोहळा भजन हरिपाठ बाय मराठा सैनिक तसेच भजनंकार मंडळ सुद्धा सहभाग असणार आहे या महोत्सवामध्ये। आपल्या सगळ्यांना आमंत्रण, मेसेज आलेला फ्रॉम प्रिसिलाताई, आपल्या सगळ्यांसाठी आमंत्रण, आपल्या सगळ्यांसाठी आस्वाद घेऊया आनंदाचे दोही।

0: कसा काय मंडळी
1: रसिक मंडळी कुठे असाल तुम्ही ट्यून इन करत रहा और एम फ्रीवर कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांच्या एंटरटेनमेंटसाठी. सध्या गोंधळ गीताची मागणी केलेली आहे अजय अतुल यांच्या सुमधुर आवाजात त्यांनी संगीतबद्ध केलेले हे अप्रतिम गाणं आहे. गोंधळ गीत आहे लल्लाटी भंडार आणि विशेषतः या गीताची मागणी केलेली आहे. यक्षिणी गागू यांचा लग्न सोहळा आहे येत्या गुरुवारी. अनेक शुभेच्छा पाठवित आहे विनायक मंदिरच्या सर्व स्त्री मंडळीच्या सर्व सदस्यांच्या वतीने. तिला लग्नानिमित्त आणि अनेक शुभेच्छा पाठवित आहे. आस्वाद घेऊया लल्लाटी भंडार.

रसिक मंडळी हो कुठे असाल तुम्ही? हा संगीतमय कार्यक्रम आम्ही चालूच ठेवतो आपल्या सगळ्यांच्या एंटरटेनमेंट साठी 9 to 10 AM. कसं काय मंडळी कार्यक्रम घेऊन एव्हरी सॅटरडे अँड संडे जवेद आली आणि सोनाली सोनावणी यांची सुमधुर आवाजात. असं म्हणतात की मंडळी हो प्रत्येक ठिकाणी या जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणी व्यवहार हा पाळायचा नसतो बरं का. काही ठिकाणी ऋणानुबंध जपायचं असतं. कसं तरी वाटतंय, कसं तरी होतंय स्पष्ट तुम्ही सांगा बरं का. जवेद आली आणि सोनाली बनी यांचे सुमधुर आवाजात आस्वाद घेऊया.

0: पॅराशूट सोडणारी आणि पतंग उडवणारी, लपाछपीत लपणारी आणि दारूच्या बाटल्या जपणारी, तुला पाहून लाजणारी आणि पावसाचा पहिला थेंब तुझ्या गालावरून स्वतःवर झेडणारी गच्ची.
1: आणि आज म्हणजे हो पाऊस नाही आहे, सकाळी सकाळी तरी सुद्धा गच्चीवर बसून वीकेंडचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता, रविवारचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता. गरम गरम चहा कॉफी तर पाहिजेच. रोहित राऊत यांच्या मधुर आवाजात आस्वाद घेऊया गच्चीवर.

त्या दिवसा गच्चीवर उन्ही खेळून खेळून दमतात आणि रात्री झोपायला माणसंच माणसं जमतात. तरी तुझ्या खिडकीवर नजरेची शाळा भरलेली असते आणि झोपेने मात्र उन्हाळ्याची सुट्टी मारलेली असते.

0: கச்சி வரும் கஷி திசுதே.
1: Bring it on, baby.
2: कसकाय मंडळी.
3: दर शनिवारी व रविवारी ट्यून इन करा आपल्याच मराठीचा धमाल कार्यक्रम 9 AM to 10 AM नितीन बरोबर
2: कसकाय मंडळी.
4: The best songs on the radio. This is my only favorite station.
5: RM Free Manoranjan Radio.
6: मंडियू कसं काय तुम्ही सगळेजण, आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन ऑर एम फ्री. कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे, एक्झॅक्टली 9:30 वाजेल ताल एफ एम वर मंडी हो. सो हाफ एन आवर टू गो, रेडिओचे व्हॉल्यूम तुम्ही वाढवू शकता, बरोबर गाऊ शकता, नाचू शकता. येस, मुले विद्यार्थी तर सुट्टीमध्ये आहेत, ते सुद्धा एन्जॉय करू शकता, बरोबर. आर्या आंबेडकर यांची मधुर आवाज आता आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो फुलवंती टायटल सॉन्ग. आणि डेडिकेशन सुद्धा आपण पाठवू शकता मेसेजेस, व्हॉट्सअप मेसेजेस 5250620 वर. फोन सुद्धा करा. 10 पर्यंत कार्यक्रम चालू असणार आहे.

0: रसिक मंडळी, हर्षवर्धन वावरे आणि सायली कांबळे यांच्या सुमधुर आवाजात हा संगीतमय कार्यक्रम चालूच ठेवूया. प्रीतीच्या नादखुला आणि विशेषतः या गीताची मागणी केलेली आहे फो प्रीती देवजी ऑफ कॉम्बिनवा. आज विशेषतः यांचं वाढदिवस सुद्धा आहे. अनेक अनेक शुभेच्छा पाठवतो आहे. मेसेज आलेल्या फ्रॉम यांच्या मुलीकडून, आयुषीकडून आणि आईला वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा पाठवत आहे. प्रार्थना करीत आहे विठ्ठल आणि रखुमाई चरणी यांच्या आरोग्यासाठी, सुखासाठी आणि अनेक अनेक प्रेम आणि शुभेच्छा पाठवित आहे बाबा आनंद, ताई आंसी, सर्व देवजी आणि एतनाक परिवार. प्रीती देवजींना वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा पाठवित आहे. यांच्यासाठी स्पेशल गाणं आहे प्रीतीचा नाद खुला.
1: साथ ला

मंडी कुठे असाल तुम्ही, घरी आहात, न्याहारी चालू आहे, साफसफाई चालू आहे, गाडी मध्ये आहात, कामावर आहात, देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असून सुद्धा ट्यून इन करत राहा. और एमफ्रीवर कसं काही मंडळी कार्यक्रम चालू आहे. एव्हरी सॅटरडे अँड संडे वीकेंड एकदम लय भारी आणि संगीतमय करण्यासाठी आम्ही आहोत. आणि वीकेंड म्हटलं तर टेन्शन द्यायचं नाही, घ्यायचं सुद्धा नाही, एन्जॉय करायचं आहे आपल्या सगळ्यांसाठी. संजू राठोड यांची सुमधुर आवाज आहात. शेकी शेक.

एनएस म्हणजे घड्याळानुसार फक्त 10 मिनिटं राहिलेल्या कार्यक्रमासाठी आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो बाई पण भारी देवा या मूवी मधलं टायटल गाणं आहे आपल्या सगळ्यांसाठी दीपा सुचित्रा आणि साथी कलाकारांच्या समधुर आवाजात विशेषतः डेडिकेटिंग दिस सॉन्ग टू हर्ष आणि विनीश यांच्या दाम्पत्य जीवनामध्ये अनेक अनेक शुभेच्छा प्रेम पाठवित आहे काकू वीम नाना नवीन नेश उनेश आणि दीपिका आणि सर्व परिवार सुद्धा आस्वाद घेऊया

0: काय मंडळी,
1: कसं काय मंडळी,
2: कसं काय मंडळी, कसं काय मंडळी.
3: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
4: RM3 Manoranjan Radio.

आणि यस म्हणजे काही क्षणात हा संगीतमय कार्यक्रम संपणार आहे. शेवटचे गाणं आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो तो लिसनर्स ऑफ कसकाय मंडळी कार्यक्रम. आणि जे जे लोक ट्यून इन करीत आहेत ओनली ऑन ऑरएम फ्री, तुमच्या सगळ्यांसाठी सुद्धा आदर्श शिंदे आणि आनंदी जोशी यांच्या सुमधुर आवाजात सुपर दुपर आपलं मूड बनवण्यासाठी हा प्रतिम गाणं आहे. आणि सुपर दुपर मूड मध्ये या कार्यक्रमाची सांगता करण्यासाठी नाचा दाना ह्या प्रतिम गाणं वाजवतो आपल्या सगळ्यांसाठी. आमची भेट होणार आहे नेक्स्ट वीकेंड मध्ये. टिल देन कुठे असाल तुम्ही, हसत राहा, खेळत राहा आणि सुरक्षित राहा, आणि सुद्धा आवश्यक आहे. हॅपी वीकेंड, हॅपी संडे, टेक केअर आणि नमस्कार आमच्याकडून.